बादशाह कौन जाने गुण तेरे गावे ते उधर सुनते उधर वाहेगुरु गावे ते उधर सुनते उधर वाहेगुरु

पांडो ही प्रणव जय पंडे बाजना को नानक पंडे बाधा एको सच्चा सोए जित मुख सदा सलाई।